पासे टोलाएरा कहिले दंगा पारछे छैना हेरी हेरी कना कहिले कपाल कोरछे कहिले बसे टोलाएरा कहिले दंगा पारछे कहिले हेर्छे झ्याल बाटा कहिले भित्र पछे आखी मौरा परे